0: भवन
1: या कसलिंग देवान
0: वैराळाचं कासाराचं रूप धरायला
1: आणि जसं रूप धरून जेना
0: निघून गेला किळगाव नगराला गोदावरी काठाला
1: या पर्वतीच्या वाटाला
0: कंकणाचा दुकान माडायला
1: आणि कंकणाचा उजेड पडायला
0: किळगाव नगरीला
1: आणि
0: किळगाव नगरीला आल्या बाया चौकशी लागल्या करायला
1: आणि म्हणून जिनावर का
0: तेव्हा तुझ्या कंकणाची किंमत आम्हाला सांग
1: आणि असं म्हणत असताना
0: तिला चुडा घालायचा चुडा चढवायचा
1: तिन्हावर का
0: तीन

0: लागला सांगायला
1: काय राहला बोलायला
0: तकलाची किंमत
1: आणि
0: तिने चुडा घालायचा चुडा चढवायचा तिने नारी मांडव घालायचा तिने खुट गावायचा आमच्या ढाळ बांधायचं
1: आणि ह्या कंकणा सांगा
0: लग्न तिने लावायचं
1: असा भगवान लागता सांगायला
0: एवढ्या बाबा व्यवस्था एवढ्या बाबा काय बाबा.

0: आणि मोडा मुगायून निगुळीने गोदावरी काठाला आणि पानवद्याच्या वाटाला वैराव दादा वैराव बाबा काय बरं या तुझ्या कंदलाची किंमत सांग तरी लवकर मला
1: म्हातारे म्हणले
0: ओ
1: तिने चुडा घालायचा चुडा चढवायचा
0: तिनं दारी मांडव घालायचा
1: खुट जावा